रघुवरा बोलत का नाही। अशा आर्त विचारणेनं सीता श्रीरामांच्या प्राणहीन शिराशी शेवटचा संवाद करता करताच मूर्छित झाली। शर्मा नावाच्या एका राक्षसीनं तिला जेव्हा खरा प्रकार सांगितला तेव्हा तिच्या जीवात जीव आला। श्रीराम अद्याप जिवंत आहेत आणि अथांग सैन्यासह त्यांनी लंकेला वेढा घातला आहे हे शर्मेकडून कळताच डोळ्यात प्राण साठवून ती रामदर्शनाची प्रतीक्षा करू लागली। श्रीराम लक्ष्मण सुग्रीव इत्यादी वीर सुवेल पर्वतावर चढून लंकेचा विस्तार पाहत होते। विभीषण त्यांना सर्व खणाखुणा सांगत होता। तोच सुग्रीवाचं लक्ष कुठेतरी केंद्रित झालं। लंकाधिपती रावण आपल्या प्रासादाच्या सौधावरून तसंच रामसेनेचं निरीक्षण करीत होता। त्याला पाहताच भीम पराक्रमी सुग्रीव एकदम सुवेलावरून उडाला। तो रावणाशी जाऊन भिडला। रावण सुग्रीवाचं अटीतटीचं द्वंद्व झालं। आता रावण आपल्या मायावी शक्ती दाखवू लागला। हे लक्षात येता सुग्रीव त्याच्या कवेतून निसटला आणि परत श्रीरामांच्या समीप आला। त्याच्या अंगावर ठाई ठाई जखमा झाल्या होत्या। श्रीरामाने त्याला प्रथम प्रेमालिंगन दिलं आणि नंतर सौम्य स्वरात सांगितलं, सुग्रीवा सुग्रीवा हे साहस असले भूपतीस तुझ मुळीन शोभले। सुग्रीवा हे साहस असले भूपतीस तुझ मुळीन शोभले। अटी तटीचा अवघड हा क्षण, अटी तटीचा अवघड हा क्षण, माया वीतो कपटी रावण, भिडलासी त्या अवचित जावन, काय घडे ते नाही कळले, भूपतीस तुझ मुळीन शोभले। विचार ल्याविण मला विभीषणा, सांगित ल्याविण नला लक्ष्मणा, कुणान देता पुसट कल्पना, उड्डाणात व धाडस धजले, भूपतीस तुझ मुळीन शोभले। ज्ञात मला तव अपार शक्ती, ज्ञात मला तव अपार शक्ती, माझ्या वरची अलोट भक्ती, तरीही नवते योग्य संप्रती, अनपेक्षित हे काही घडले, भूपतीस तुझ मुळीन शोभले। द्वंद्वे जर तुझ वधणे रावण, द्वंद्वे जर तुझ वधणे रावण, वृथा जमविली सैन्ये आपण, कशास यूथप वा वानरगण, व्यर्थच काहे रिक्ष मिळविले, भूपतीस तुझ मुळीन शोभले। काय सांगू तुझ शत्रू दमना, काय सांगू तुझ शत्रू दमना, नृप ओळखती रणी भावना, नंतर विक्रम प्रथम योजना, नंतर विक्रम प्रथम योजना, अविचारे जय कुणा लाभले, भूपतीस तुझ

मृण शोभले। तुम पौलस्त्या सवे झुंजता, क्षीण क्षण जर एकच येता, सन्मित्राते राघव मुकता, तव सैनिक मग असते खचले, भूपतीस तुझ मुळीन शोभले। काय लाभते या द्वंद्वाने, काय लाभते या द्वंद्वाने, फुगता रावण लव विजयाने, लढते राक्षस उन्मादाने, वानर असते परतच फिरले, भूपतीस तुझ मुळीन शोभले। दशकंठची मग विजयी होता, मैथिलीस मग कुठून मुक्तता, व्यर्थच ठरती वचने शपथा, कुणी राक्षसा असते वधिले, भूपतीस तुझ मुळीन शोभले। जा जा सत्वरजा जमवी सेना, जा सत्वरजा जमवी सेना, करी रणज्ञा सुयोग्य रचना, आप्त सैन्य सह वधू रावणा, व्यर्थन दवडी शौर्य आपुले, भूपतीस तुझ मुळीन शोभले। सुग्री वाहे साहस असले, भूपतीस तुझ मुळीन शोभले।

करणारा, कमल धारण करणारा, श्वेत वस्त्र, श्वेत चंदन आणि श्वेत मालावती शोभता, हे मनोहारिणी विष्णुप्रिये, त्रिभुवनमा वैभव आपणारा, ही भगवती लक्ष्मी आम्हा उपर प्रसन्न था, प्रसन्न था।

ही अग्निने तृप्त करणारी शक्ती, स्वधा पितृने तृप्त करणारी शक्ती, आणि बधा नामोती प्रसिद्ध जगदंबा, आपने अमे प्रणाम करिये विश्वनु कल्याण था, समस्त विश्वनु कल्याण।